0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 38,

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसव आणि भक्तिमय सकाळ. आज आहे रविवार 11 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. मनात श्रद्धा, ओठांवर देवाचं नाव आणि हृदयात प्रेम असेल तर आयुष्यातील प्रत्येक दिवस सुंदर बनतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. STS-92 नासाचे 100वे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले. दिवस होता आजचा. ऑपरेशन पवन. श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले, तेही आजच्याच दिवशी. Apollo 7 नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त मोहीम प्रक्षेपित केली, तीही आजच. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ सिडनी येथे सुरू झाले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म आजचाच. मुकुल आनंद भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच आहे. विजय भटकर भारतीय संगणक शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ, भारताच्या परम महासंगणक मालिकेचे वास्तुविशारद म्हणून विशेष प्रसिद्ध आणि CDAC निर्माते आणि संस्थापक, पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. अमिताभ बच्चन भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व दूरदर्शन सूत्रसंचालक, हिंदी चित्रपट सृष्टीतील दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीसाठी प्रसिद्ध असणारे, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री प्राप्त, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. सुरेश दलाल भारतीय गुजराती कवी, लेखक आणि संपादक, साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मीनाक्षी शिरोडकर भारतीय चित्रपट व नाट्याभिनेत्री यांचाही जन्म आजच. नानाजी देशमुख भारतीय समाजसुधारक व राजकारणी, भारतरत्न, पद्मविभूषण यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. जयप्रकाश नारायण भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत व राजकीय नेते, लोकनायक म्हणून ओळखले जाणारे प्रभावी जनआंदोलनकारी, भारतरत्न, रायमंड मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. चारुचंद बंदोपाध्याय भारतीय बंगाली कथालेखक व कादंबरीकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्र. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वनोधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. अपूर्ण काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. वृषभ रास. आज कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. खर्चाचं योग्य नियोजन करा. मनशांतीसाठी थोडा वेळ प्रार्थना किंवा ध्यानासाठी द्या. मिथुन रास. नवीन कल्पना सुचू शकतात. मित्र आणि नातेवाईकांशी संवाद साधताना स्पष्टपणा ठेवा. एखादं नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळू शकते. कर्क रास. भावनिक बाबतीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी पुढाकार घ्या. स्वतःच्या विश्रांतीकडे लक्ष द्या. सिंह रास. आत्मविश्वास आणि उत्साह टिकवून ठेवा. आपल्या कामाचं नियोजन करा आणि इतरांच्या मतांचाही आदर करा. सकारात्मक विचार तुम्हाला प्रेरणा देतील. कन्या रास. आज नियोजनबद्ध काम केल्यास फायदा होईल. छोट्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. आरोग्य, विश्रांती आणि संतुलित आहाराकडे लक्ष द्या. हे होतं सहा राशींचं भविष्य. आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली अणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमाने संवाद साधा आणि स्वतःसाठीही थोडा वेळ काढा. वृश्चिक राश, एखाद्या कामात अडचण आली तरी घाईने निर्णय घेऊ नका. संयम आणि सातत्य ठेवल्यास मार्ग सापडू शकतो. धनु रास, आज नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा वाढेल. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करा. मकर रास, जबाबदाऱ्या पूर्ण करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजन आणि वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं ठरेल. कुंभ रास, सर्जनशील विचारांना चालना मिळू शकते. समाजासाठी एखादी चांगली कृती करण्याची संधी मिळाल्यास नक्की पुढाकार घ्या. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा आवडत्या छंदासाठी वेळ द्या. जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद साधल्याने समाधान मिळू शकतं. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा अणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. ए गोपालकृष्णन भारतीय अणु अभियंते यांची आज पुण्यतिथी. श्री चिन्मय भारतीय आध्यात्मिक गुरु यांची पुण्यतिथी आजच. नेदुमुदी वेणू भारतीय अभिनेते आणि पटकथा लेखक यांची पुण्यतिथी आजचीच आहे. रमाकांत कवटेकर भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आजचीच. विपुल कांती सहा भारतीय शिल्पकार यांची पुण्यतिथी आजच. काकासाहेब दांडेकर कॅम्प्लिन उद्योग समूहाचे संस्थापक यांची पुण्यतिथी आजच. तुकडोजी महाराज भारतीय राष्ट्रसंत यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेतीये, पण जाण्यापूर्वी एकच गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आपण प्रत्येक गोष्ट बदलू शकत नाही, पण प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. आयुष्यात आनंद हवा असेल तर दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. मनात राग असेल तर क्षमा करण्याचा प्रयत्न करा. निराशा वाटत असेल तर पुन्हा नव्याने सुरुवात करा. यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा दोन्ही 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: You were listening to Keli Ayurveda Health Guide on Keli's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998333.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रोतेहो, दरवर्षी 11 ऑक्टोबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतो. मुलींचे हक्क, त्यांचं शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि समान संधी याविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. मुलगी म्हणजे केवळ घराचा आधार नाही, तर ती समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे. तिला योग्य शिक्षण, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ती आपल्या स्वप्नांना नक्कीच गवसणी घालू शकते. मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगी सक्षम झाली तर समाजाची उन्नती झाली. चला तर मग मुलींचे महत्व जाणून घेऊया, त्यांच्या हक्कांविषयी जागरूक होऊया आणि मुलगा मुलगी समानतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया. आणि या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकतोय शैला मत्तीकोप यांना, ज्या महिला विद्यालयाच्या रिटायर्ड शिक्षिका आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी शैला विनोद मत्तीकोप, महिला विद्यालयातून जवळजवळ 30 वर्षाची शैक्षणिक सेवा करून निवृत्त झालेली शिक्षिका. वेणुध्वनी बरोबर रिटायर झाल्यानंतर असलेल्या आमच्या विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये नेहमीच संपर्कात असल्यामुळे आजचाही दिवस तुमच्या समोर मांडताना मला खूप अभिमान वाटतोय. नमस्कार मॅडम. आणि नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा. आज अतिशय महत्वाचा विषय आपण जाणून घेणार आहोत, तो म्हणजे जागतिक कन्या दिवस. तुम्हा सर्वांसमोर हा विषय मांडण्यापूर्वी मी बेळगाव वेणुध्वनीचे सर्वप्रथम आभार मानते की हा विषय दूरवर प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मला या कार्यात सामावून घेतले. पुनर्जागरण हे वेणुध्वनीचे मुख्य ध्येय असल्याने राष्ट्रीय विषयांची कृतीशीलता सजग होऊन विचार जागृतीला चालना मिळते आणि हे भरीव कार्य गेली कित्येक वर्ष वेणुध्वनीने सहजरित्या पेलले आहे. त्यांच्या सर्व टीमने बेळगावकरांना अशा नवनव्या गोष्टींचा अतिशय जवळून असा परिचय करून दिला आहे. मग त्यामध्ये व्यक्तिचित्रण असो, राष्ट्रीय काम असो, राष्ट्रीय कर्तृत्व असो, अनेक नेत्यांच्या संदर्भामधल्या सुस्मरणीय आठवणी असो, अशा अनेक गोष्टींनी या वेणुध्वनीने बेळगावकरांना खूप आनंद दिलेला आहे आणि बरेच काही ज्ञानही दिलेले आहे. वेणुध्वनीच्या या भरीव कार्याबद्दल त्या सर्व टीमचे खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. एखाद्या संदर्भाला राष्ट्रीय स्वरूप येण्याची अनेक कारणे असतात, पण आपणास विश्वास बसणार नाही, शेकडो वर्षापूर्वी आर्य द्रविड काळात स्त्रियांना, कन्यांना सन्मान असणारा समाज याच भारतभूमीवर अत्यंत सुखाने राज्य करीत होता. विश्वनिर्माती स्त्री देव लोकातून देवी म्हणून ओळखली जात असे, तर पृथ्वी लोकातली स्त्री अनेक रूपात आपण बघतो. मग त्यामध्ये वृद्धा असेल, प्रौढा असेल, स्त्री असेल, सखी असेल, मैत्रीण असेल, बालिका आणि कुमारिका पण. असा कन्येचा प्रवास आपण पाहिला तर कन्या ही साऱ्या विश्वात अनन्य साधारण आहे. वसुंधरेची ती एक उपज शाखा आहे हे आपल्याला माहितीच आहे. काळ बदलला, जग पुढे चालले, पण विचाराने मागे राहिले ते मात्र आपल्या समाजातले एक प्रकारचे व्यक्तिचित्रण. तिचे वास्तव्य सिद्ध होण्यास पुन्हा 20वे शतक लागले. मात्र या प्रवासात तिच्या बरोबर समाज सुधारक, लोकसाहित्यकार, लेखक, संत साहित्य, वारकरी, कवी, समीक्षक आणि प्रसार माध्यम सर्व होतेच की. काही तिच्या बरोबर लढले आणि काही ठिकाणी मात्र तिची स्वतंत्र लढाई होती. पण हे सर्व पाहता तिच्या प्राथमिक अवस्थेबाबत बोलायचे झाल्यास नकोशी ती कन्या आणि हवासा तो पुत्र, अर्थात याला ज्याची त्याची बरीच कारणं आहेत. शेती करण्यासाठी, शेती विकासासाठी वारस म्हणून मुलगा हवा. पुरुषप्रधान संस्कृती ताऊन सुलाखून निघालेल्या आईला आपलीच पुनरावृत्ती पुन्हा नको म्हणून कन्या नकोशी. छळवादी सासूरवास नको म्हणून कन्या नकोशी, तर हुंडा पद्धत आपल्याला परवडणार नाही म्हणून कन्या नकोशी. शेवटी कन्या हे सासरचे धन म्हणून नकोशी. एकेकाळचे परकीयांच्या नजरेचे आकर्षण म्हणून कन्या नकोशी. किती आणि कितीतरी कारणं होती त्यावेळी. समाजाने या अघोरी उपायावर बरेच काही उपाय काढले होते ना. त्यामध्ये बालविवाह, विधवा वपन, सती जाणे, बिजवर विवाह, नवस बोलून देवीला वाहणे, या अघोरी अन्यायाच्या वणव्यात कन्या जात भरडून जात होतीच. समाजामध्ये याच विचारांची फोफावणी सर्वत्र चाललेली होती. त्यासाठी जाती, धर्म, रंग, रूप याची कोणतीच अडचण नसे. तिचे असे काहीही अस्तित्व नाही. जो जसा येईल तसा तो तिला वापरेल. आई तिची वैरीण होईल, बाप तिचा गळा घोटेल, समाज तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेल. अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या समाजाने नरबळीसाठी स्त्री भ्रूण किंवा बालिकांचा बळी सर्रास घेतला जात होताच. बालवयात अनेक यातना सहन करणाऱ्या या कन्येच्या प्रकृतीविषयक जागृतीत समाजाने कधीही पुढाकार घेतल्याचे दाखले मिळतच नव्हते. मग मुलगी आजारी आहे, आजारी पडून मरून गेली आहे, यासाठी समाजामध्ये, जातीमध्ये, घरामध्ये कोणतीच कळकळ नसायची. बालविवाह यशस्वी होत होते. या बालविवाहामध्ये कधीतरी वयोमानानुसार एखादा खूप मोठा वयस्क माणसाबरोबर त्याच्या घरची नड भागवण्याकरिता विवाह होत होते. काही ठिकाणी आजारी मुलाबरोबर बालविवाह होत होते. काही ठिकाणी वचन दिल्यामुळे बालविवाह होत होते. असे हे यशस्वी विवाह म्हणजे कन्येला मिळाला एक मोठाच्या मोठा शापच. स्त्री भ्रूणतेच्या घटना सर्रास एक घर एक सोडून घडतच होत्या. मात्र त्या कुणालाही वेगळ्या वाटत नव्हत्या. का तर पाच मुली झाल्या तर वारस पाहिजे म्हणून मुलाची वाट बघा, पाच मुली झाल्या आता परत मुलगी झाली तर म्हणून सहावी मुलगी मारून टाका, अशा अतिशय दारुण परिस्थितीतून हा कन्या प्रवास एकेकाळी चाललेला. कित्येक वर्ष चालत असलेल्या या काळ्या कठोर अंधाराला थोडाफार लगाम बसला काळाच्या प्रवाहाने. काळाचा प्रवाह सुरू होता, दिशा बदलत होती, विचारांनी वळण घेतले. अतिशय चांगले वळण कन्यांना दिसू लागले. अक्षरातून साक्षर होण्याचे दिवस आले. सुधारकांनी, समाज प्रमुखांनी स्त्री शिक्षणाची धुरा हाती घेतली आणि कन्या दिनाचा जन्म झाला. या जन्मदिनाला सुद्धा खूप मोठी मोल मोजावे लागलेले आहे. बऱ्याचदा कन्या महत्वाचा, कन्या दिन महत्वाचा, कन्यांचा जन्म महत्वाचा, या सगळ्या रूढीपासून समाजाला तयार करणे, समाजाला विचाराधीन करणे, या सगळ्या गोष्टी करण्याच्यासाठी सुधारकांना, महिला सुधारकांना सुद्धा खूप कष्ट भोगावे लागलेले आहेत. 11 ऑक्टोबर कन्या नावाने जन्माला येऊ लागल्या. जसे देवलोकात पृथ्वी, आदिमाता, शिवयुग, कृष्णयुग, हिंदू संस्कृतीचे आगमन झाले आणि 14व्या शतकापर्यंत कन्येचा खडतर प्रवास संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आणि मनुष्य युगातून राजकन्या प्रतिनिधित्व करू लागली. प्रत्येक शतक तिला एक आव्हान देत होते. मग त्यात स्वातंत्र्य सेनानीपासून राजकारण, क्रीडाक्षेत्र, अंतराळ, भूगर्भशास्त्र, संरक्षक दल, किती आणि कितीतरी क्षेत्र तिला खुणावत होती. ही क्षेत्र जी खुणावणारी आहेत त्या प्रत्येक ठिकाणाचा एक उमरा गाठण्याच्यासाठी कन्येचं आव्हान हे खरोखर कौतुकास्पद होत. यातूनही अनेक कन्या तयार झाल्या आणि त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं हा इतिहास आपल्या समोर आहे. इतिहासातून आपण काय शिकतो? इतिहास फक्त वाचण्यासाठी आणि अनुभवासाठी किंवा एखाद्याचं कौतुक करण्यासाठी नसून त्या इतिहासाची, चांगल्या इतिहासाची परत पुनरावृत्ती होणे आणि एक वेगळे वळण लावून परत पुन्हा त्या संदर्भामध्ये विचार होणे, तरच त्या इतिहासाचा काही फायदा. त्यामुळे कन्येतून एक जबाबदार भारतीय नागरिकत्व जन्म घेऊ लागले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी, हे वाक्य हळूहळू खरे होऊ लागले. हे उद्धार करण्याकरिता कन्यांनी ते सिद्ध करण्याच्या साठी खूप मोठे बलिदान दिले. बालविवाह, सती जाणे, वपनक्रिया, बळी या असमानतेच्या काळ्या कभिन्न राक्षस मावळू लागण्यासाठी कन्यांनी रात्रदिवस जोखीम पत्करलेली आहे. समाज सुधारक जसे जन्म घेऊ लागले तस तसा कन्या दिन सुमार्गावर येण्याची धडपड करू लागला. समाजाच्या नजरेत, विचारात अंजन घालण्याचे काम समाज सेवकांनी हाती घेतले. धोंडो केशव कर्वे, आगरकर, महात्मा गांधी, मदर तेरेसा, सर्वश्री ज्योतिबा फुले, आद्य शिक्षिका सावित्रीबाई सारख्या असंख्य शिक्षण प्रेमींनी स्त्री शिक्षणाची पालखी कन्या रत्नांच्या साठी आपल्या खांद्यावर घेतली आणि ऑक्टोबर महिन्यातला हा कन्या दिन एकदा कारणी लागला. यासाठी अनेक अनेकांनी आपले बलिदान दिले, समाजाकडून विरोध पत्करला, अनेक शिवाशाप भोगले. घरातून बहिष्कृत करणारी घरं आपण बऱ्याचदा बघितलेली आहेत, अनुभवलेली आहेत. या अगणित वादळातून सुरू झालेला हा प्रवास स्वातंत्र्यपूर्व काळातून मार्गस्थ होताना अनेक नामवंत राजेही सोबत होते. म्हणून बरोबरीने युद्ध कौशल्य घेत अनेक वीरांगनाही जन्म घेत होत्या. अगदी झाशीच्या राणीपासून आजच्या या काळापर्यंत नव्या संरक्षक दलामध्ये जे आता महिलांना प्राधान्य दिले जाते, आज 20व्या शतक आहे, पण हे 20व्या शतक उजाडताना झाशीबाईंना विसरणे खूपच अगदी अनन्य वाटते. मुहूर्तमेढ लावलेल्या 24 जानेवारीच्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधींनी हे पद भूषवले म्हणून या कन्या दिवसाला विशेष महत्व आहे. कन्यांसाठी राज्यांनी, ग्रामपंचायतींनी विशेष पुढाकार घेतल्याने अंगणवाड्यांचा जन्म झाला. समस्त कन्या जगत आता सज्ज झाले आहे. बेटी बचाओ बेटी को पढाओ किंवा मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी धन की बेटी नाही, तो ज्ञान की बेटी है. आत्मनिर्भरता, रोजगार योजना, सुकन्या समृद्धी योजना, उडान, आरोग्य शिक्षण या सर्वच योजना जोर धरू लागल्या आणि कन्या दिवसाचे पारडे जड झाले. नकोशीपासून हवीशीपर्यंतचा तिचा प्रवास अतिशय खडतर होता, पण आज एक सुखाचा सूर्य उगवलेला आहे. आज नव्या जगामध्ये जाताना तिचे आरक्षण, तिला मिळणारी मान्यता, तिला मिळणारा सन्मान या सगळ्याच गोष्टींची दखल घेतली पाहिजे. या जागतिक कन्या दिवसाने महिला सबलीकरणातून देश आज प्रवास करताना खूप मोठीच्या मोठी आपली मोलाची कामगिरी केली आहे. जगात कोणत्या तरी कानाकोपऱ्यातून एखादी बातमी अस्वस्थ करते, अजूनही कुठेतरी काळरूपी विचारांचा राक्षस हल्ला करतो आहे. मुलींचे मोफत शिक्षण, आरक्षण, विनामूल्य बस पास, शिक्षण कर्ज योजना या बळावर या राक्षसांचा संहार करणे काळाची गरज आहे. या ठिकाणी फक्त एकट्या कन्यांचाच रणसंग्राम नको आहे, त्यांचे पालक, हितचिंतक, गुरुजन, समाज या सगळ्यांनीच यासाठी आता खूणगाठ बांधली पाहिजे आणि कंबर कसून कामाला लागले पाहिजे. आपल्या कर्नाटकातील मक्कळ हक्क मधून पालकांनी, हितचिंतकांनी याचा प्रचार करून कन्या दिवसाचे समारंभ साजरे केले पाहिजेत. रेडिओमधून हे सर्व समारंभ तुमच्या समोर आणताना वेणुध्वनी या बाबतीमध्ये सतत कार्यरत राहते. न्यायालयात न्याय कुटुंबातील हक्क, नोकरी व्यवसायाचे प्रशिक्षण, आरोग्य विषयक शिबिरे घेऊन कन्यादिन जबाबदारीने साजरा झाला पाहिजे याचा आग्रह करते. वेणुध्वनी आपले काम करतच आहे. समाजातील वाईट विचारांचे खंडन करून वैचारिक क्रांती घडवून आणली पाहिजे आणि म्हणून जागतिक कन्यादिन एक भारतीय उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे हा आपल्या बेळगाव वेणुध्वनीचा आग्रह आहे. हा जर बेळगाव वेणुध्वनीचा आग्रह हा आहे तर आपण त्यांना सहकार्य करणे हे नुसते बेळगावकरांचे नाही तर अखंड भारतीयांचे कर्तव्य आहे. चला या कर्तव्याला जागूया, आपले काही कर्तव्य समजून कर्तव्यरत होऊया आणि कर्तृत्व आपले दाखवून देऊया. श्रोते हो, नवदुर्गेचा अवतार लवकरच समोर येणार आहे. तुम्हा सर्वांना या कन्यादिनेने हा नवदुर्गेचा अवतार नक्की सुखकर जाईल म्हणून तुम्हाला या कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक कन्येला तिचा तिचा मार्ग दाखवा आणि कन्येतून एक आदर्श नागरिक तयार करण्याचे एक प्रयत्न पूर्णपणे फळाला येऊ दे अशी एक मनोधारणा करा आणि हा दिवस साजरा करा. तुम्हा सर्वांना या कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा वेणुध्वनीचे मनपूर्वक आभार मानते आणि या जागतिक विषयाला चालना दिल्याबद्दल वेणुध्वनी टीमचे मनापासून आभार मानून धन्यवाद मानते.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केल वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. शैला विनोद मत्तिकोप यांना आपण ऐकलं, ज्या महिला विद्यालयाच्या रिटायर्ड शिक्षिका आहेत त्यांना आपण ऐकत होतो. आजच्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या विशेष कार्यक्रमातून आपण मुलींचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, समान हक्क आणि स्वावलंबन या महत्व जाणून घेतलं. प्रत्येक मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे, तिच्या विचारांचा आदर झाला पाहिजे आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. मुलींना कमी लेखण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलीला सक्षम बनवा आणि तिच्या स्वप्नांना नवे आकाश द्या. याच सकारात्मक संदेशासह आजच्या विशेष कार्यक्रमाची सांगता करते. आपण हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही ट्यून इन रहा केएलव्ही वेणुध्वनी 90.4 FM वरती. नमस्कार.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831-255-1530 आणि 247-3777, एक्सटेन्शन 1530.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998333.

0: संख्य 6360712326 और जस्ट डायल 1099।
1: इंदे बेटी नीडी केएलई कैंसर हॉस्पिटल बेळगावी।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360 7

0: नमस्कार, तुम्ही एकतर वेणुधुनी 90.4 KLE कणसू वाण्याच्या बालविश्वमध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेव, लहान मुलांना शास्त्रज्ञांविषयी जास्त माहिती असत नाही, त्यांना शास्त्रज्ञांबद्दल अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी आज आपण बालविश्वमध्ये अर्पिता चिंडक यांच्याकडून जगदीशचंद्र बोस या वनस्पती शास्त्रज्ञांबद्दलची माहिती आज आपण ऐकणार आहोत. त्यांच्याविषयीची खास माहिती सांगायची असेल तर वनस्पतींनाही भावना असतात हा सिद्धांत त्यांनी मांडला होता. चला तर मग ऐकूया जगदीशचंद्र बोस यांच्याबद्दलची माहिती.
1: माझं नाव मिसेस अर्पिता चिंडक. आज मी डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे आपले भारतातील एक मोठे शास्त्रज्ञ होते त्यांच्याबद्दल काही माहिती लहान मुलांना बोलू इच्छिते. डॉक्टर जगदीशचंद्र बोस वनस्पतींना सुद्धा जीव असतो. मानवाप्रमाणेच वनस्पतींवर सुद्धा वातावरणाचा परिणाम होतो. हा आश्चर्यकारक परंतु महत्त्वपूर्ण शोध लावणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांची ही रोचक जीवनशैली कहाणी तीव्र इच्छाशक्ती, आपल्या कार्यावर असीम निष्ठा आणि प्रेम असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही जीवनात यश आणि कीर्ती मिळवता येते. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांची जीवनकहाणी याचेच उदाहरण आहे. समजा एक टवटवीत हिरवेगार रोपटे आहे, उन्हात त्याची कोवळी पाने चमकत आहेत. आपल्याला याचे एक पान तोडावयाचे आहे. यामुळे त्या रोपट्यात काय अंतर्गत हालचाल होत असेल याचा आपण कधी विचारही करत नाही. आपण असे समजतो की त्याला आपल्यासारख्या वेदना होणार नाहीत, परंतु वनस्पतीला सुद्धा वेदना होतात. जिथले पान तोडले जाते तिथे वनस्पतींचे स्पंदन काही काळ थांबते, थोड्या वेळाने ते पुन्हा सुरू होते आणि हो, आता ती जागा शांत झालेली असते. रोपट्यासाठी तो भाग मृत झालेला असतो. कुणी जाणले या वनस्पतींच्या वेदनेला? जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी सर्वप्रथम सांगितले की आपल्यासारख्याच वनस्पतींनाही वेदना होतात. डॉक्टर बोस यांनी विज्ञानाच्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले, परंतु त्यांच्या वनस्पतींवरील संशोधनाने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ढाका जिल्ह्यातील फरीदपूर या गावी दिनांक 30 नोव्हेंबर 1858 रोजी झाला. आज फरीदपूर बांगलादेशात असेल तरी स्वातंत्र्यपूर्ण काळात म्हणजे 1947 पर्यंत ते आपल्या भारतात होते. जगदीशची आई ही अत्यंत कोमल स्वभावाची प्रेमळ स्त्री होती. फरीदपूर येथे उपदंडाधिकारी असलेले त्यांचे वडील भगवान चंद्र बोस अतिशय गुणी होते. त्यांनी अनेक गुणी आणि गरजू लोकांना मोकळ्या मनाने मदत केली होती. प्रत्येक दुखी माणसाला ते सहारा होते. 1880 या वर्षी बंगालमध्ये भयानक दुष्काळ पडला, त्यावेळी भगवान चंद्रांनी गरीब गावकऱ्यांच्या मदतीसाठी आपला पैसा खर्च केला. यापूर्वी 1874 मलेरियाच्या भयंकर साथीने शेकडो कुटुंबावर संकट आले होते. हजारो बालके अनाथ झाली होती. श्री बोस त्यांच्या मदतीला धावून गेले. आपले कष्टाचे पैसे खर्च करून त्यांनी एक कारखाना उभारला. तेथे या अनाथ मुलांना नोकरी दिली. यामुळे आपल्या आर्थिक ताणाची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही. तो पारतंत्राचा काळ होता. सुशिक्षित आणि श्रीमंत लोक पाश्चिमात्याच्या अंधानुकरणात स्वतःला धन्य मानत होते. इंग्रजी भाषा येणाऱ्यांना स्वतःचाच अभिमान वाटत होता. परंतु जगदीशचंद्र बोस यांचे शिक्षण वेगळ्या प्रकारे होते. त्यांनी वडिलांमुळेच हे शक्य झाले. आजपासून सुमारे 100 वर्षापूर्वी भगवान चंद्र बोस यांनी एक शाळा सुरू केली होती. या शाळेत बंगाली भाषेत शिक्षण दिले जात असे. जगदीशचंद्रांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. आपल्या वर्गमित्रांबरोबर ते मिळून मिसळून राहत, त्यामुळे त्यांना गरिबांच्या अडचणी समजल्या. त्यांनी अनेक गोष्टी समजावून घेतल्या. कोळी लोक मोठी नदी कशी पार करतात, मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळे कसे फेकतात, शेतात नांगरणी पेरणी करून पीक कसे घेतले जाते, सुंदर पहाडांवर मेंढ्याच्या चरण्यासाठी कसे नेले जाते हे सर्व त्यांना माहीत होते. या विषयावर कोळी आणि शेतकरी यांच्या गप्पा ते अगदी मन लावून ऐकत. त्या जिवंत अनुभवांनी पुलकित होत असत. यामुळे ते साहसी बनले. प्रारंभीच्या त्याच्या या जीवनात आणखीन एक आकर्षक व्यक्ती होती. ती म्हणजे त्यांना रोज शाळेत नेणारा त्यांचा नोकर. पूर्वी तो एक कुप्रसिद्ध डाकू होता. भगवानचंद्र बोस यांनीच न्यायाधीश असताना त्यांना कैदेची शिक्षा दिली होती. कैदेतून सुटल्यावर या डाकूपुढे निर्वाहाची समस्या उभी राहिली. कुणी नोकरी देईना. त्यावेळी श्री बोस यांनी त्याला नोकरी म्हणून ठेवून घेतले. हा नोकर छोट्या जगदीशचंद्रांना आपले अनुभव सांगायचा. त्याचे ते थरारक अनुभव ऐकून जगदीशचंद्राच्या बालमनावर साहसी जीवनाचा विलक्षण प्रभाव पडला. छोटा जगदीश खूप जिज्ञासू मुलगा होता. आजूबाजूच्या सर्व गोष्टींची त्याला माहिती लागायची. काजवे म्हणजे काय असते, त्यांच्यात आग आहे की चमक, वारा का वाहतो, पाणी कसे वाहते, अनेक प्रश्न सतत त्यांच्या मनात गर्दी करायचे. जगदीशचंद्राचे वडील शक्य ते सर्व माहिती सांगायचे. मला सर्व काही येते आणि मीच सर्वज्ञ आहे असा देखावा त्यांनी आपल्या मुलासमोर कधी केला नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर ते तसे स्पष्ट सांगायचे. अशा रीतीने जगदीशचंद्राच्या पालकांनी त्यांचा अभ्यास आणि उत्तम चारित्र्य निर्मिती याकडे गांभीर्याने लक्ष दिले. रामायण आणि महाभारतातल्या कथा ऐकताना महान वीर आणि दारशूर कर्ण हा जगदीशचा आदर्श असायचा. आपल्या आईवडिलांबरोबर त्यांनी खुल्या आकाशाखाली होणारी अनेक लोकनाट्य पाहिली. आपल्या सर्व मित्रांना ते समान मानायचे. अशा वातावरणात जगदीशचंद्राचे सगळे बालपण गेले. मोठेपणी ते एक उदार, देशभक्त, वडीलधाऱ्यांबद्दल आदर असणारे आणि सहकाऱ्यांबरोबर मैत्रीने राहणारे व्यक्ती झाले. गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीच मानला नाही. त्यांच्यासाठी जगातल्या सगळ्या व्यक्ती सारख्याच होत्या. मातृभाषेत समजावून सांगितल्यास विद्यार्थ्यांना कुठलाही विषय सोपा वाटतो, तोच विषय दुसऱ्या भाषेत कठीण वाटतो. जगदीशचंद्र सर्व विषय मातृभाषेतून शिकले, त्यामुळे कठीण न वाटता त्यांना सर्व विषय सहज समजले. शिकत असताना ते सतत मनन आणि चिंतन करायचे. घरी अभ्यास करून त्यांनी अनेक विषयांची माहिती मिळवली. तरी ते पुस्तकी किडा नव्हते. खेळांचीही त्यांना आवड होती. क्रिकेट हा तर त्यांचा आवडता खेळ होता. वयाच्या 9व्या वर्षी जगदीशचंद्राच्या जीवनात एक नवे वळण आले. त्याला आपले मूळ गाव सोडून कलकत्ता या महानगरीत शिक्षणासाठी यावे लागले. येथे तो सेंट झेवियर्स विद्यालयाचा विद्यार्थी झाला. जुन्या शाळेत आणि या नव्या जगात खूपच फरक होता. तिथे तो प्रत्येक गोष्ट मातृभाषेत शिकला होता. कलकत्त्यातील मुलांना तर फक्त इंग्रजी भाषा येत होती. शाळेतल्या मुलांनी, विशेषतः इंग्रज मुलांनी त्याला त्रस्त केले. एकाने तर मुष्टियुद्धाचे आव्हान दिले. जगदीशला खूप राग आला. त्यांनी त्या मुलाला असा काही धडा शिकवला की त्यानंतर त्याचे त्रास देणे कायमचे बंद झाले. या दिवसात जगदीशचंद्र वसतीगृहात राहत होता. तिथे कुणी मित्र नसल्याने तो एकटा पडला. पण तो एक जन्मजात वैज्ञानिक होता. त्याचे बालपणीचे छंदही विज्ञानाची आवड दाखविणारे होते. तो डबक्यांमध्ये बेडूक, मासे पाळायचा, वाढणाऱ्या रोपटाला उपटून त्याची मुळे तपासायचा. ससे, खारी आणि बिनविषारी साप हे त्याचे मित्र होते. कलकत्त्याच्या त्या वेगळ्या आणि नव्या वातावरणात सुद्धा त्याच्या सवयी कायम राहिल्या. त्याने फुलझाडे जोपासली, तशीच पशुपक्ष्यांची मैत्रीही राखली. अभ्यासात तो अतिशय हुशार होता. कुशाग्र बुद्धीचा जगदीशचंद्र सर्व शिक्षकांचा प्रिय विद्यार्थी होता. त्याने शालांत परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण केली. बी ए पदवीसाठी त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी विज्ञान विषय बी एच्या अभ्यासक्रमात शिकवले जात. जीवशास्त्र हा त्याचा आवडता विषय होता. परंतु फादर लेफ्टॉन्ट या प्राध्यापकांनी त्याच्या मनात पदार्थ विज्ञानाबद्दल आवड निर्माण केली. बोस त्यांचा आवडता विद्यार्थी झाला. तो विज्ञानाच्या सर्व शाखांना अभ्यास करून जात असे. वनस्पतीशास्त्राबद्दलचे त्याचे आकर्षण तेव्हाही कायम होते. वयाच्या 19व्या वर्षी जगदीशचंद्र कलान नास्तक परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याचा त्यांचा मनोदय होता. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत नशिबाची परीक्षा पहावी किंवा चिकित्साशास्त्राचा अभ्यास करावा अशी त्याची इच्छा होती. प्रशासकीय सेवेत ते उच्च पदस्थ सरकारी अधिकारी झाले असते, पण याचा अर्थ पारतंत्र्य स्वीकारणे असाच होता. जगदीशचंद्राच्या वडिलांना आपल्या मुलाचे कुणाच्या गुलामगिरीत काम करणे पसंत नव्हते. मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास पैसा नव्हता. आपल्या मुलाचे उत्तम शिक्षण व्हावे आणि या देशाची व देशबांधवाची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. जगदीशचंद्राच्या आईलाही त्याचे परदेशी जाणे पसंत नव्हते. परदेशात जाणे तिच्या मते धर्मविरोधी कृत्य होते. मुलगा आपल्यापासून दूर जाण्याच्या विचाराने ती अस्वस्थ होती. आईवडिलांच्या इच्छेनुसार काम करावे असे जगदीशचंद्रांनाही वाटत होते. शेवटी त्यांच्या आईने जाण्याची परवानगी दिली. तिने काही पैसे साठवले होते. मुलाच्या प्रवास खर्चासाठी ती आपले दागिनेही विकायला तयार होती. भगवान चंद्रांनी तिला त्यापासून परावृत्त केले आणि खर्चाची व्यवस्था केली. अशा रीतीने जगदीशचंद्र ब्रिटनच्या प्रवासाला निघाले. त्यावेळी म्हणजे 1880 मध्ये ते 22 वर्षांचे होते. जहाजातले त्यांचे हे पहिले पाऊल त्यांना नव्या जीवनाच्या मार्गावर नेणारे होते. साता समुद्रापलीकडे उज्ज्वल भविष्य त्यांना जणू सात घालीत असे. लंडनमध्ये त्यांनी प्रथम चिकित्साशास्त्राचा अभ्यास केला. परंतु वारंवार उद्भवणाऱ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. क्रेम्ब्रिजच्या खाईस्ट कॉलेजमध्ये त्यांनी निसर्गविज्ञानाचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासासाठी लॅटिन भाषा समजणे आवश्यक होते. ते ही भाषा पूर्वीच शिकले होते. ट्रिपोस परीक्षा ते विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले. याचबरोबर त्यांनी लंडन विद्यापीठाची विज्ञान स्नातक परीक्षाही उत्तीर्ण केली. जगदीशचंद्र बोस भारतात परतले. कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले. या महाविद्यालयाची एक विचित्र परंपरा होती. येथे भारतीय प्राध्यापकांना इंग्रज प्राध्यापकांच्या 1/3 वेतन दिले जाई. जगदीशचंद्रांनी या संस्थेत 3 वर्ष विनावेतन नोकरी केली. त्यांची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली होती. संशोधनासाठी आवश्यक असणारी उपकरणेही नव्हती. त्यांना कोणी मान देत नव्हते. परंतु ही स्थिती जास्त काळ टिकली नाही. सखोल ज्ञान, उत्साह आणि सभ्य सुसंस्कृत वागणूक या गुणांनी त्यांनी संचालकांचे मन जिंकले. अशा प्रकारे चुकीची परंपरा खंडित झाली आणि बोस यांना पूर्ण वेतन मिळू लागले. तेच ते पाठ कंठाळवाण्या पद्धतीने वर्षभर शिकविणे बोस यांना उबग आणणारे होते. त्यांची सतर्क बुद्धी सतत नव्या विचारांकडे धावत होती. ज्ञानाला नवा कक्षा देणारे आणि नव्या नव्या शोधांना जन्म देणारे संशोधन त्यांना करायचे होते. वैज्ञानिक संशोधन म्हटले की प्रयोगशाळा आलीच. अनेक वैज्ञानिक उपकरणे शास्त्रीय संशोधनासाठी आवश्यक असतात. जगदीशचंद्र बोस यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हती आणि उपकरणेही नव्हती. परंतु ते निराश झाले नाहीत. सतत 8-10 वर्षे पगारातून बचत करून काटकसरीने राहून त्यांनी पैसा जमवला आणि प्रयोगशाळेच्या स्वप्नपूर्तीची पायाभरणी केली. बिनतारी संदेश वाहनाच्या शोधामुळे आज आपल्या घरोघरी रेडिओ दिसतो. या महान शोधाचे श्रेय इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी याला दिले जाते. याच क्षेत्रात बोस यांनीही संशोधन केले होते, परंतु मार्कोनीने आपल्या प्रयोगाचे यश आधी जाहीर केले. त्यांनी बोसच्या आधी बिनतारी संदेश वाहनाची कार्यप्रणाली सप्रयोग सिद्ध केली. त्यामुळे मार्कोनी रेडिओचा जनक म्हणून ओळखला गेला. जगदीशचंद्र बोस यांनी 1896 या वर्षी विद्युत चुंबकीय लहरींवर संशोधनात्मक लेख लिहिला होता. इंग्लंडची जगप्रसिद्ध रॉयल सोसायटी या अभ्यासपूर्ण लेखाने विलक्षण प्रभावित झाली. सोसायटीने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स हा बहुमान दिला. बोस यांना संशोधनासाठी पैशांची गरज होती. यावेळी त्यांचे बंगाल राज्य त्यांच्या मदतीला आले. त्याकाळी ब्रिटिश सरकार भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी पाठवितांना आर्थिक सहाय्य देत नव्हते. बोस यालाही अपवाद झाले. इंग्रज सरकारने त्यांचा प्रवास खर्च देण्याचा निर्णय घेतला. बोस यांनी अर्थातच या संधीचा योग्य फायदा घेतला. वैज्ञानिक विश्वात बोस सुप्रसिद्ध झाले होते. विज्ञानाच्या क्षेत्रात फक्त पाश्चिमात्य शास्त्रज्ञच संशोधन करू शकतात असा गैरसमज त्याकाळी भारत आणि अन्य देशात दृढ होता. बोस यांनी आपल्या शोधकार्याने तो पूर्णपणे खोटा ठरविला. बुद्धिमत्ता ही कुठल्याही एका प्रदेशाची मक्तेदारी नाही, याचे उदाहरण म्हणजे जगदीशचंद्र बोस. पुन्हा एकदा ते इंग्लंडला गेले. अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी म्हणून नव्हे तर पाश्चिमात्यांना आपले संशोधन समजावून सांगण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी. बोस यांना ज्या उपकरणांची नितांत आवश्यकता होती ती उपकरणे उपलब्ध नव्हती, पण यामुळे त्यांचे काम थांबले नाही. लहानपणीच ते हातांनी विविध उपकरणे तयार करायला शिकले होते. अशी उपकरणे घेऊनच ते इंग्लंडला गेले. त्याकाळी बोस विद्युत शक्तीबद्दल विशेष प्रयोग करण्यात मग्न होते. विद्युत चुंबकीय लहरींना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले होते. या लहरींचे प्रक्षेपण स्थान आणि ग्रहण स्थान यामधील अंतर शोधून काढणे होते. या प्रयोगासाठी लागणारी यंत्रे व उपकरणे सुद्धा त्यांना तयार केली होती. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीत त्यांनी आपला शोध सप्रयोग सिद्ध केला. यामुळे तेथील वैज्ञानिक विलक्षण प्रभावित झाले होते. एका भारतीय शास्त्रज्ञाचा या अद्वितीय शोधाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. यापूर्वी भारतीय धर्म आणि दर्शनेच पाश्चिमात्यामध्ये चर्चेत विशेष होते. बोस यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातही भारताला नाव मिळवून दिले. दि स्पेक्टॅक्टर आणि दि टाइम्स यासारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रांनी त्यांची मुक्त प्रशंसा केली. याला अनेक कारणे होती. मुख्य म्हणजे उपकरणांचा अभाव असताना आपले शिक्षण सांभाळून केवळ जिद्दीने त्यांनी इतके मोठे शोधकार्य पूर्ण केले होते. रॉयल सोसायटीमधले बोस यांचे भाषण त्यांच्यासाठी प्रसिद्धीचे प्रवेशद्वार होते. या द्वारातून जाणारा मार्ग त्यांना पुढे अनेक मानसन्मान मिळवून देणारा होता. यानंतर अन्य देशातील कित्येक वैज्ञानिक संस्थांनी जगदीशचंद्रांना निमंत्रण दिले. फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, जपान यासारख्या देशांत अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने आणि प्रात्यक्षिके यातून आपल्या संशोधनाची माहिती दिली. एखादा मनुष्य प्राणी किंवा वनस्पतीमधून विजेचा प्रवाह गेला की त्याला झटका बसतो. आपण म्हणतो याला शॉक लागला. या प्रवाहाने तो सजीव उत्तेजित होतो. ही उत्तेजना आलेख स्वरूपात पाहण्यासाठी बोस यांनी एक उपकरण तयार केले होते. जस्तासारख्या निर्जीव धातूंमधून विद्युत प्रवाह पाठविल्यावर सुद्धा या उपकरणातून आलेख मिळत होता. या प्रयोगावरून बोस यांनी महत्त्वाचा निष्कर्ष काढला की काही क्रियांचा सजीव आणि निर्जीव वस्तूंवर सारखाच परिणाम होतो. पॅरिसमध्ये त्यांनी सजीव आणि निर्जीव यांच्यातील साम्यावर एक व्याख्यान दिले. रडार नावाचे यंत्र आपल्या सगळ्यांना निदान ऐकून माहीत आहे. हा एक वैज्ञानिक चमत्कार आहे. जहाजातले नाविक रडारची माहिती रडारची मदत घेतात. विमानांच्या आगमनाची सूचनाही या यंत्राद्वारे मिळते. यावरून युद्ध काळात रडारचे महत्त्व लक्षात येते. शत्रूच्या हवाई हल्ल्यांची सूचना रडारमुळे मिळते. जगदीशचंद्र बोस यांच्या काही प्रयोगातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांचा उपयोग आज रडारच्या संचालनात केला जातो. पूर्वी ज्या विद्यापीठात ते विद्यार्थी होते त्याच केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांच्या पुढील दौऱ्यात त्यांना सन्माननीय प्रोफेसर ही पदवी बहाल करून त्यांचा गौरव केला. सामान्यतः नवे संशोधन करणारी व्यक्ती आपल्या परवानगीशिवाय कुणाला त्या संशोधनाचा फायदा घेऊ देत नाही. या परवानगीसाठी संशोधकाला बरेच पैसे मिळतात. संशोधकाचा हा अधिकार आहे. त्याने आपली बुद्धी आणि प्रदीर्घ वेळ संशोधनाला दिल्याबद्दलचे हे अल्प फळ असते, मानधन असते. केवळ एक दोन महत्त्वपूर्ण शोध लावून संशोधक मानधन म्हणून लक्षावधी रुपये मिळवू शकतो. बोस यांनी तर नवी उपकरणे बनवली. कित्येक उद्योगधंद्यांमध्ये या उपकरणांचा प्रारंभापासून उपयोग केला जातो. या बदल्यात त्यांना मानधन देण्याचा ठरावही मान्य झाला होता, परंतु बोस यांनी तो अमान्य केला. ते उदार आणि विनम्र होते. त्यांच्या दृष्टिकोनातून ज्ञान ही कुणाची व्यक्तिगत संपत्ती होऊ शकत नव्हती. त्यांनी सर्वांना त्यांच्या परिश्रमाचे फळ चाखण्याची परवानगी दिली. इंग्लंडमधील डेव्ही फॅरेडे नावाची शोध संस्था उच्च दर्जासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेने बोस यांना संशोधनासाठी निमंत्रण केले. अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञांनीही आग्रह केल्यावर बोस यांनी त्यांची विनंती मान्य केली. येथील संशोधन कार्यात त्यांनी अनेक नवे शोध लावले. मानवी मांसपेशी किंवा खनिजासारख्या निर्जीव वस्तू बाह्य उत्तेजनाला प्रतिसाद देतात. वनस्पतींमध्ये अशी प्रतिक्रिया उमटते का? हा प्रश्न अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात घोळत होता. एक दिवस त्यांनी उद्दीपक म्हणून सौम्य विद्युत प्रवाह सोडला. या प्रयोगातून वनस्पतींमध्ये उमटणारी प्रतिक्रिया सिद्ध झाली. रॉयल सोसायटीतील सभेत त्यांनी हा प्रयोग करून दाखविला. आपल्या संशोधनासंबंधी विवेचन करताना बोस यांनी सांगितले की भारतात हजारो वर्षापासून हे सर्व तत्व माहीत आहे. अत्यंत नम्रतापूर्वक ते म्हणाले की आमच्या पूर्वजांना याची माहिती होती. माझे संशोधन हा त्या ज्ञानाचा एक छोटासा कण आहे. कुठलाही नवा शोध म्हणला की त्यावर अविश्वास दाखविणाऱ्याची कमी नसते. बोस यांच्या प्रयोगांचे निष्कर्ष सर्वांनाच मान्य नव्हते. या निष्कर्षांना न मानता ही मंडळी सांगत सुटली की या प्रयोगांमध्ये काही अर्थ नाही. पुढील वर्षी बोस यांनी लिनियन सोसायटीतील वैज्ञानिकांसमोर आपले संशोधन मांडले. वनस्पतींवर होणारी उत्तेजकांची प्रतिक्रिया त्यांनी सप्रयोग सिद्ध केली. त्यांना आव्हान देणारी शास्त्रज्ञही या प्रयोगांमध्ये काही उणीव दाखवू शकले नाहीत. जगदीशचंद्र बोस यांच्या इंग्लंडमधील एका प्रयोगाची कहाणी मनोरंजक आहे. त्यावेळी ते आपल्या नव्या शोधांचे प्रात्यक्षिक दाखवू इच्छित होते. वनस्पतींना सुद्धा प्राण्यांप्रमाणे संवेदना होतात असा या प्रयोगांचा निष्कर्ष होता. चिमटा घेतल्याने वनस्पतींना वेदना होतात हे त्यांना प्रयोगाने सिद्ध करायचे होते. मान्यवर वैज्ञानिकांबरोबर अनेक प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने आले होते. या सर्वांच्या उपस्थितीत बोस यांनी रोपट्याला इंजेक्शन देऊन त्यावर विष प्रयोग केला. आता थोड्याच वेळात हे मृतवत होणार होते, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. उपस्थित मंडळी कुचेष्टेने हसू लागली. या स्थितीतही बोस अत्यंत शांत होते. त्यांनी क्षणार्धात विचार केला. रोपट्यावर जर या विषाचा परिणाम होणार नसेल तर तो माझ्यावरही व्हायला नको. आणि त्यांनी ते विष स्वतःच घेण्याचे ठरविले. त्यांचा तो निर्धार पाहून एक व्यक्ती उभी राहिली आणि तिने कबूल केले की तिने जाणीवपूर्वक प्रयोगापूर्वी जहराच्या बाटली ऐवजी त्याच रंगाच्या पाण्याची बाटली ठेवली होती. बोस यांनी जहराची बाटली घेऊन पुन्हा प्रयोग केला. अपेक्षेप्रमाणे हळूहळू ते रोपटे कोमेजून गेले. आपल्या अविरत प्रयोगांमधून जगदीशचंद्र बोस यांनी नवा शोध लावला. त्यांनी सिद्ध केले की रात्रीच्या वेळी वनस्पती किंचित आकसतात. वनस्पती प्रकाशाच्याच दिशेने वाढतात आणि वळतात हेही त्यांनी शोधून काढले. काही वनस्पती सरळ वरच्या दिशेने वाढतात तर काहींची वाढ मात्र सरळ होत नाही. याची कारण मीमांसा त्यांनी स्पष्ट केली. वनस्पतींमधील स्पंदने हे त्यांचे कारण होते. उष्ण वातावरणात या स्पंदनांची गती तीव्र होते आणि थंड वातावरणात ती मंदावते. अनेक महत्त्वपूर्ण शोधांबद्दल विदेशी वैज्ञानिकांनी बोस यांना सन्मानित केले तरीही त्यांना विरोधक होतेच. या विरोधकांच्या कारवायामुळे रॉयल सोसायटीने आपल्या नियतकालिकात बोस यांचे संशोधन प्रसिद्ध करण्यास विलंब केला. परंतु या अडचणींचा त्यांच्या निष्ठेवर काहीच परिणाम झाला नाही. माझे प्रयोग सत्याच्या दिशेने जात आहेत असा त्यांचा अतूट विश्वास होता. त्यामुळे वैज्ञानिक नियतकालिकांवर विसंबून न राहता त्यांनी आपली पुस्तके स्वतःच प्रकाशित केली. एक महान वैज्ञानिक म्हणून बोस यांची कीर्ती दूरवर पसरली होती. पश्चिमी देशांमध्ये त्यांच्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता. बोस यांनी 1907 व 1914 मध्ये अनुक्रमे युरोप आणि अमेरिका या देशांचा दौरा केला. वैज्ञानिक संस्थेमध्ये जाऊन आपल्या संशोधनाची माहिती दिली. ते जपानलाही जाऊन आले.
0: हा होता आजचा बालविश्व, ज्यामध्ये आपण अर्पिता चिंडक यांना ऐकत होतो. आणि होऊन गेलेल्या अशा नामवंत शास्त्रज्ञांची माहिती येणाऱ्या भागांमध्ये आपण ऐकणारच आहोत. पण यामध्येही तुम्हाला कोणत्या विशेष एका शास्त्रज्ञांची माहिती हवी असेल तर आम्हाला कळवू शकता. नंबर आहे 9019904904. पण आजचा कार्यक्रम कसा होता तेही कळवायला विसरू नका सेम नंबरवरती. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कणसू. नमस्कार.

0: mp3marathi.com।
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस नेहरू नगर बेळगावी। फोन नंबर 08312444444 extension 4327।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. Study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more. Plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit Kahed JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 08312444 extension 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486287.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.